0: नमस्कार, जय जगन्नाथ। शुभ संध्या श्रोता बंधु, सर्वप्रथमे आपण मानंकु पवित्र रथयात्रार अभिनंदन जणै स्वागत करूछु आपणंकु जुबवाणीर प्रतिबिंब कार्यक्रमकु।
1: आजिर उपस्थापनारे आमे आपणंकर जुबसाथी मु शुभदर्शिनी
0: आउ मु